जौन गगन जब तबैना हो तो त्रिभुवन ज्योत आपे निरंकार वर्ण पेख असरूप सो एको एको शब्द विडाणी साच बिना सूचा को नाही नानक अकथ कहानी कित कित विद जग उपजय।

पाणे जोन को आई है, पाणे बख्श करे, पाणे दुख सुख भोगी है, पाणे कर्म करे, पाणे मिट्टी साज के, पाणे जोत करे, पाणे भोग भुगाएंदा, पाणे मने करे, पाणे नरक सुरक अवतार।

इंद्रिया पाखे पांचो इंद्री बस कर राखे गुरु की साखी राखे चीत मन तन अर्पे कृष्ण प्रीत कर पल्लव साख।

सुरत सबद रिद अंतर जागी, अम्यो चोल चोल पी जाहे, मरे नाही सद सद ही जीवे, अमर पया अविनाशी थी वे, ना को आवे ना को जावे, गुरदूर

सौ जन मुक्ता राम भजन चितलावे सारंग महला नावा मन कर कबहू ना हर गुण गायो।

ब्रज व्यास पनाया, तिनका जग अथाने काए, कीर्तना चले चलाया, गणत न गनी हुकम पछाना, बोली पाए सुवाई, जो किछ वरते तुरे सवाही, सब तेरी वडियाई, गुरमुख अलिपत लेप कदे न लागे, सदा रहे शरणाई, मनमुख मुगद आगे चेते नाही, दुख लागे पछताई।

तत्हतं परम बादं अवर्ते एते सुत अक्षणे गोविंद दामोदर माधवे गर्भंत नारी मदोन्मतं बलवंत बलात् कारणे चरण कमल भजंत तृण समान भृग जन मने।